ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तो, तोही आपलासा, त्याच्यासाठी, त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे। हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है। साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है। हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है नौवा राष्ट्रीय पोषण माह।
2: देश के हर गरीब, हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है।
1: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी।
3: नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं रेडिओ तेरणामध्ये परत एकदा हार्दिक स्वागत। रेडिओ तेरणाच्या मार्फत आपल्या सर्वांसाठी एक नवीन उपक्रम चालू होत आहे, साहित्य सहवास। आणि त्या उपक्रमाची सुरुवात आज रेडिओ तेरणाच्या या स्टेशनमध्ये आजपासून सुरुवात होत आहे। आणि आपल्या सर्वांना सांगण्यासाठी एक आनंद होतो की या उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध गझलकार आपल्यासमोर उपस्थित आहेत, बाळ पाटील। नमस्कार बाळील।
4: नमस्कार।
3: रेडिओ तेरणाच्या या साहित्य सहवास उपक्रमामध्ये आपली ओपनिंग बॅट्समन या अर्थानं आज निवड होण्यात आम्हाला एक वेगळाच आनंद प्राप्त होत आहे। आपलं स्वागत रेडिओ तेरणामध्ये।
4: धन्यवाद।
3: आणि आपण ह्या गझल या क्षेत्राकडे जे वळलात, गझल या क्षेत्रामध्ये आम्ही अनेक कार्यक्रमामधून आपल्याला ऐकलं, आम्हाला ऐकण्याचा योग येतो जनतेला, तर मला एक आपल्याला हा प्रश्न विचारावा वाटतो की आपण या क्षेत्राकडे नेमकं कसं काय वळलात?
4: सुरुवातीला मी कॉलेज लाईफपासून कविता लिहायचो। माझा 2015 वेंदळा नावाचा गझल संग्रह, कविता संग्रह प्रकाशित झाला। तो वाचल्यानंतर आपले ज्येष्ठ लेखक क्षमा पाटील यांनी ज्यावेळेस तो वाचला त्यावेळेस त्यांनी मला सांगितले की बाळ, कितीतरी चांगल्या गझला झाल्या असत्या। आणि तेव्हा म्हणजे वृत्तबद्ध कविता होत्या त्या, तेव्हा त्यांनी मला सांगितल्यानंतर मी मग हळूहळू, तसं सुरुवातीला मला थोडंफार माहीत होतं, परंतु त्यांनी सांगितल्यापासून प्रेरित होऊनच नंतर मी गझलेकडे वळलो।
3: बरं, वेंदळा हा आपला काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेला आहे असं आपण सांगितलं, मी पण तो वाचलेला आहे, अतिशय सुंदर कविता होत्या त्यामध्ये। परंतु मला विचारायचा प्रश्न हा होता की कविता आणि गझल या दोन्हीमध्ये तुम्हाला नेमका फरक काय जाणवला, आणि गझलेकडे तुमचा जास्त ओढ त्याच्यानंतर जो झालेला आहे त्याचं मूळ कारण काय?
4: हां, कविता कवितेमध्ये वेगवेगळे, आता मुक्तछंद कविता असते, वृत्तबद्ध कविता असते, तिथं बंधन नसतं कवितेमध्ये। गझलेमध्ये आपण काय करतो, गझलेमध्ये जे 5 शेर असतात ती प्रत्येक दोन ओळीचा जो शेर असतो ते एक स्वतंत्र कविता असते, त्यामुळं गझलेच्या त्या एका शेरामध्ये आपल्याला पूर्णपणे झोकून द्यावं लागतं। पहिल्या ओळीचा दुसऱ्या ओळीशी जो अनुबंध असतो तो साधता आला पाहिजे, त्यातून एक उत्कृष्ट काहीतरी बाहेर पडलं पाहिजे, जेणेकरून ते वाचकांना किंवा ऐकणाऱ्यांना ते भावेल, ही जादू आहे खरी त्यामध्ये। आणि तसं मी करत गेलो आणि मला ते जमत गेलं, म्हणजे माझी त्याच्यावर मी एक दोन हे सुद्धा लिहिलं की गझले तुझे जसे गुण रक्तात येत गेले,
3: वा
4: गझले तुझे जसे गुण रक्तात येत गेले, वृत्तीतले जरासे वृत्तात येत गेले।
3: अरे वा वा, क्या बात।
4: अशा पद्धतीनं ते जमत गेलं आणि सगळ्यांचा प्रतिसाद देखील चांगला मिळाला।
3: खूप चांगला प्रतिसाद आपल्या गझलांना लाभतोय आम्ही पाहत असतो। तर आजच्या या उपक्रमामध्ये आपण एक अतिशय सुंदर अशी आपली रचना गझलेची सादर करावी।
4: बर, सुरुवातीला एक मतला शेर घेतो। मतला असा पाहा की अळवीत नाही कोणी राग आता, अळवीत नाही कोणी राग आता, माझी मलाच येते जाग आता। अळवीत नाही कोणी राग आता माझी मलाच येते जागा आता हा बहर काळजाचा छाटला मी हा बहर काळजाचा छाटला मी आली फुलून माझी बाग आता नंतरचा शेर पाकी देवा तुझ्यावरी मी खुश आहे देवा तुझ्यावरी मी खुश आहे मागायचे तुला ते माग आता मागायचे तुला ते माग आता आणि एक गझल घेतो गझलेचा मतला असा आहे पाकी माझ्यासमोर करतो माझ्यावरीच कावा माझ्यासमोर करतो माझ्यावरीच कावा आत्म्या तुझ्यावरी मी ठोकीन एकदावा
3: वा
4: नंतरचा शेर पहा की अस्थिविसर्जनाची केलीस फार घाई अस्थिविसर्जनाची केलीस फार घाई सारीच घे हवी तर ही जायदाद भावा सारीच घे हवी तर ही जायदाद भावा नंतरचा शेर पहा की अंधार घोर भावी टाळायचा तुम्हा जर अंधार घोर भावी टाळायचा तुम्हा जर वंशातल्या दिव्याला थोडा उजेड दावा नंतरचा शेर पहा की नवथेच नवतेच काय येथे माझ्या तुझ्यामध्ये मग नवतेच काय येथे माझ्या तुझ्यामध्ये मग पायामधील काटा डोळ्यात का सलावा यानंतरचा शेर पहा की या अंबरात येते ती चांदणी उशिरा काही तारका पहाटे पहाटे येतात या अंबरात येते ती चांदणी उशिरा झाल्या पहाट वेड्या गच्चीवरी खडावा झाल्या पहाट वेड्या गच्चीवरी खडावा आणि ती शेवटचा शेर पहा की नुकताच जन्मुनी मी खाटेवरी पहुडलो नुकताच जन्मुनी मी खाटेवरी पहुडलो आईस फार वाटे मी थोडका हसावा आईस फार वाटे मी थोडका हसावा
3: वा वा वा सुंदर बाळासाहेब आत्म्या तुझ्यावरी मी ठोकीन एक दावा काय कल्पना आहे आत्म्यावर दावा ठोकण्याची कल्पना तुम्हाला सुचण्याचं काय कारण आहे का विशेष
4: शेवटी आपण आपल्या अंतरात्म्याशी संवाद साधत असतो ज्यावेळेस आपण अंतर्मुख होतो आणि आत्मपरीक्षण देखील करत असतो आपण बाह्यविश्वासही मांडताना बाह्यविश्वातल्या गोष्टी तर आपण मांडतोच प्रश्नच नाही
3: बरोबर आहे आत्मपरीक्षण केल्याशिवाय आणि आत्मचिंतन केल्याशिवाय अशा पद्धतीच्या रचना या आपल्या लेखणीतून उतरणं तसं पाहायला गेलं तर कधी शक्य होऊ शकत नाही आपण आणखीन एक चांगली गजल सादर करावी
4: ठीक आहे त्याआधी एक मतला शेर घेतो संकल्पना जिन्याची मागास होत गेली संकल्पना जिन्याची मागास होत गेली नुसतीच माणसांची पैदास होत गेली
3: वा सुंदर
4: नुसतीच माणसांची पैदास होत गेली तोडून बंद सारे भुलला मऊपणावर तोडून बंद सारे भुलला मऊपणावर ती गाठ रेशमाची गळपास होत गेली आणि शेवटचा शेर की नाही दिली परीक्षा त्यांनी कधी विषयाची अख्खी पिढीच त्यांची नापास होत गेली तर आता एक गजल तुम्हाला आठवत असेल अखिल मराठवाडा ती अखिल भारतीय साहित्य संमेलनात ती गजल मी म्हटलेली तुमच्यासमोर सादर करतो आता म्हटलं असं आहे पहा की जगणे म्हणजे मरणे आहे पटले होते जगणे म्हणजे मरणे आहे पटले होते कलियुग आले परवा कोणी म्हटले होते
3: वा वा वा
4: कलियुग आले परवा कोणी म्हटले होते नंतरचा शेर पहा की त्यांची आता इवली इवली घरटी झाली त्यांची आता इवली इवली घरटी झाली कोणे काळी गजबजलेले खटले होते कोणे काळी गजबजलेले खटले होते यानंतरचा शेर पहा की कोई धरण्याआधी कैऱ्या झडल्या साऱ्या कोई धरण्याआधी कैऱ्या झडल्या साऱ्या अवकाळीचे वादळ तेथे झटले होते वठलेल्या खोडांना फुटवे आता फुटले वठलेल्या खोडांना फुटवे आता फुटले जाहिराती न्याहाळून वय घटले होते नंतरचा शेर काय पाहिजे लोकांनाही स्थळकाळाची महती कळली लोकांनाही स्थळकाळाची महती कळली शवयात्रेला जाण्यासाठी नटले होते युवराजचे हा शेर पहा की ते वेगाने सरकत गेले पुढती पुढती ते वेगाने सरकत गेले पुढती पुढती तितके मागे क्षितिजाचे स्थळ हटले होते.
3: वा वा
4: आणि हा शेवटचा शेर पहा. सांप्रत मीही पहिल्या वाणी बरळत नाही. सांप्रत मीही पहिल्या वाणी बरळत नाही. सत्याचे केव्हा कोणाशी पटले होते. कलियुग आले परवा कोणी म्हटले होते.
3: अतिशय मर्मर बोट ठेवणारी ही रचना तुमची. सत्याचे कोणा
4: केव्हा कोणा
3: पटले होते. वा वा सुंदरच. आणि कोणे काळी गजबजलेले खटले होते. बाळासाहेब हा शेर आणि तुमची ही जी ओळ आहे ना, ही खरं तर अंतर्मुख करायला लावणारी ओळ आहे. कारण आज आपण जी समाज व्यवस्था पाहत चाललो, जे पूर्वीचे घर होते म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती होती आणि त्याच्यामध्ये एकमेकाला लढा असायचा, प्रेम असायचं, जिव्हाळा असायचं. परंतु आज आपण ही ओळ लिहायची वेळ आली की कोणे काळी गजबजलेले खटले होते, म्हणजे आता त्या परिस्थितीपासून आपण दुरावत गेलो. कुठंतरी आता असं क्वचितच आपणाला अशी उदाहरणं पाहायला मिळतात.
4: आपल्यातल्या कवी मनाला ही गोष्ट खटकती वास्तविक
3: आणि त्याच्यावर बोट ठेवला. यालाच कवी आणि खास करून गझलकार या शब्दबद्ध करू शकतो. आणखीन एक आपण अशाच चांगली गजल सादर करावी.
4: त्याआधी एक मधला शेर घेतो. पाहून वासराला गाय व्हावे. पाहून वासराला गाय व्हावे. केव्हा तरी कुणाची माय व्हावे. सोडून मौन द्यावे कातळाने. सोडून मौन द्यावे कातळाने. रडणेच मोकलोनी धाय व्हावे. केव्हा तरी कुणाची माय व्हावे. आणि ह्या गझल पाहता गझलेचा मतला असा आहे की देणे बरेच मागे थकली जरी उधारी. देणे बरेच मागे थकली जरी उधारी. ही रोख ठोक आहे माझी इमानदारी. देणे बरेच मागे थकली जरी उधारी. हे रोख ही रोख ठोक आहे माझी इमानदारी. त्यांच्या मनात असते चोराच्या मनात. त्यांच्या मनात असते ती रात चांदण्याची. त्यांच्या मनात असते ती रात चांदण्याची. चोरायचे हवे ते मी चोरतो दुपारी. चोरायचे हवे ते मी चोरतो दुपारी. दडवून ठेवला तर बलवान रोग होतो. दडवून ठेवला तर बलवान रोग होतो. जडली कधीच नाही मजला तशी बिमारी. त्यानंतरचा शेर पहा. पैसा किती कुणाचा ढोरे किती कुणाची. पैसा किती कुणाचा ढोरे किती कुणाची. ही मोजण्यात त्यांची गेली हयात सारी. त्यानंतरचा शेर पहा की ना मांडलिक झालो मी कोणत्या कुळाचा. ना मांडलिक झालो मी कोणत्या कुळाचा. माझ्याच या जीवाचा मी एक कारभारी. आणि हा शेवटचा शेर पहा की घेऊ नकोस शंका परक्यावरी उगी तू. घेऊ नकोस शंका परक्यावरी उगी तू. माझ्याच माणसांनी माझी दिली सुपारी. माझ्याच माणसांनी माझी दिली सुपारी. ही रोखटोक आहे माझी इमानदारी.
3: माझ्याच माणसांनी माझी दिली सुपारी. बाळासाहेब या वाक्यावर काय बोलावं. म्हणजे असं वाटतं की हे प्रत्येकाला हा अनुभव कधी ना कधीतरी आपल्या आयुष्यामध्ये येऊन गेलेला आहे. कुठंतरी ही
4: निश्चितच निश्चित
3: आपल्या आयुष्यात घडून गेलेली आहे. बाळासाहेब आपण शासकीय सेवेमध्ये कार्यरत आहात.
4: हो.
3: आणि मग शासकीय सेवा करत असताना त्या धावपळीच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला एक गजल सुचते कशी नेमकी.
4: खरं सांगायचं म्हणजे एक निसर्गदत्त गुण असतो हा. सुचतेच म्हणजे जे निसर्गाने आपल्याला देणगी दिलेली आहे लिखाणाची, की ज्यावेळेस मी शाळेत होतो त्यावेळेस देखील कविता लिहायचो बरोबर. आणि त्यामुळं कुठंही असलो तरी आपला निसर्गदत्त गुण आपल्याला प्रवृत्त करत असतो. एखादी गोष्ट आणि आपण तर संवेदनशील मनाचे असतो, एखाद्या गोष्टीचा आपल्यावर आघात झाला की एखादा आपला भिकारी जर दुखावला साधा तरी देखील. माझा अनुभव सांगतो तुम्हाला की किती स्वाभिमानी असतो तो भिकारी. पहा. घेत नाही फेकलेला घासतो. घेत नाही फेकलेला घासतो. भूक त्याची खानदानी वाटते. त्याच्यामुळे सुचणं हे परिस्थितीजन्य आहे की आपल्या जे काही भलेपुरे अनुभव होतात. आपण आपलाच विचार, कवी मनाचा माणूस हा स्वतःचा विचार कधीच करत नसतो, त्यापेक्षा जास्त जगाचा. भोवताली पाहत असतो आणि नॅचरली मग ते निसर्गतःच येत राहत.
3: मग आपण बोलल्याप्रमाणे कविता आणि गझल म्हणजे दोन ओळीची एक कविताच होऊ शकते. गझल गझल मधल्या ज्या दोन ओळीचा एक शेर असतो तो एक स्वतंत्रपणे कविता होऊ शकते. इतक्या ताकदीच्या कविताच म्हणा, पाच पाच कविता किमान एका एका गझलेमध्ये आपण सादर करतात. जन देखे रवी तो देखे कवी असलेल्या या ओळी ऐकून जाणवतं की जे सर्वसामान्य माणसांच्या बुद्धीची पोहोच या ठिकाणी जाऊ शकत नाही त्या ठिकाणी एका गझलकाराचं मन जाऊ शकतं, त्या ठिकाणी गझलकाराचा एक विचार जाऊ शकतो. अशा पद्धतीच्या खूप छान रचना आपण सादर करता. आणखीन एक रचना सुंदर अशी सादर करावी आपण.
4: फक्त फरक थोडा एवढाच आहे की शेर समजायला थोडं रसिक मन लागतं. आमच्यासारख्याच म्हणजे एक दुःख सांगतो तुम्हाला आता योगायोगाने की शेर खूप चांगला असतो ॲक्च्युली खरं तर, परंतु समोरच्याला तो तितका पोहोचत नाही. हां, ती त्यांची सुद्धा चूक नसते. कविता जशी आपण सहजपणे बोलतो आणि सहज समज, इथं शेरमध्ये दोन ओळीचा अनुबंध आता हेच पहा, अनुभवच घ्या. एक भावा मुक्ततेचा सोहळा, मीच माझा आवळावा हा गळा. आता हा शेर पहा, ही मधाची चव तुरट का लागते, ही मधाची चव तुरट का लागते, की तिने नुकताच खाल्ला आवळा. त्या परवाच किसडिका काहीतरी झाला. नेमक्या वर्मावरी बघ बोटते, पाहत आहे दोन ओळीतला अनुबंध पहा. नेमक्या वर्मावरी बघ बोटते, वाटला नाही तसा तो आंधळा. आणि सोबती आयुष्यभर बगळेच की, आता बगळे कोण आहेत तुम्ही लक्षात घ्या, सोबती आयुष्यभर बगळेच की. नंतर मग ती पंधर पक्ष पंधरवाडा येतो, कुठे श्राद्ध येतो. सोबती आयुष्यभर बगळेच की, शेवटी नाराज झाला कावळा. नाहीच शिवला अखेर. तर हे कसं आहे, हा फरक आहे थोडा, की थोडं जरा बौद्धिक ताण देणारी असते गझल, परंतु तेवढ्या शब्दात जर त्यांना समजलं तर त्याच्यासारखा आनंद नसतो. तर गझल घेतो, आणखी एक हलकी फुलकी घेतो. कोणी कशात गेला कोणी कशात गेला, कोणी कशात गेला कोणी कशात गेला, येईल सौख्यदारी या भरवशात गेला. कोणी कशात गेला कोणी कशात गेला, येईल सौख्यदारी या भरवशात गेला. जिंकीन या सुखाला वदला कुणी शहाणा, जिंकीन या सुखाला वदला कुणी शहाणा, परवा कळून आले तोही अशात गेला. परवा कळून आले तोही अशात गेला. खाल्लेस जे नको ते त्याने अजीर्ण झाले, खाल्लेस जे नको ते त्याने अजीर्ण झाले, बेकार काळ वाया बगवट बशात गेला. नंतरचा शेर पहा की, दिसते तशी न साधी ही रागिणी सुखाची, दिसते तशी न साधी ही रागिणी सुखाची, आलाप घेतला तो गवई घशात गेला. आलाप घेतला तो गवई घशात गेला. आणि हा शेवटचा शेर पहा की, सूर्यास जोखण्याला वैशाख अनुभवावा.
3: क्या बात, क्या बात.
4: सूर्यास जोखण्याला वैशाख अनुभवावा, आजन्म पांगळ्या रे तू कवडशात गेला, आजन्म पांगळ्या रे तू कवडशात गेला. कोणी कशात गेला कोणी कशात गेला, येईल सौख्यदारी या भरवशात गेला.
3: वा वा वा, छान बाळासाहेब. आपली एक एक रचना अशी कानामध्ये साठवून ठेवावी असं अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. बाळासाहेब, मला एक आपल्याला असा एक प्रश्न विचारायचा आहे की असा ऐकिवात आहे, बऱ्याच जण असं थट्टेमध्ये म्हणतात की कवी गझलकार जे असतात त्यांच्या घरी जरा थोडा प्रॉब्लेम, म्हणजे बायका त्यांना खूप त्रास देतात, वेळ देत नाही, सारखं लिहितच बसते. ह्याच्यामध्ये काय तुम्हाला तुमचा वैयक्तिक अनुभव कसा आहे?
4: पण आता आपण यासाठी थोडं गझलेच्या मुळाकडे गेलं पाहिजे की गझल कुठं कशी लिहिली गेली. की ज्यावेळेस इराणवर अरबी संस्कृती आली त्यावेळेस अरबांनी त्यांची भाषा वापरली अरबी, तिथली मूळची भाषा दुसरीच होती, पारसी होती. आणि पारसी आणि ह्याचं परत मिक्सचर होऊन ते गझल उर्दूमध्ये परत मग ते तिकडचे इकडे इंडियामध्ये आले. आणि त्यावेळी ते जे वातावरण होते त्यावेळेसच्या गझला वेगळ्याच होत्या. ती नका भाटाव म्हणजे फक्त ते फक्त डोळेच दिसले तेवढ्यावरच गझल असं, काही प्रेमावरच्या होत्या, कुठं साखी वगैरे. परंतु जसजशी ही भारतात आली गजल आणि जसजशी ती रुळत गेली तसतसे सामाजिक त्याला जास्त पंख फुटले, सामाजिक आशयावरची गजल परत येऊ लागली, काही प्रेमावरची येऊ लागली. आणि असं काहीच नाही, कुठला कवी कवी जरी असला तरी तो त्याच्या भावना त्याच्या पद्धतीनेच मांडत असतो. घरचे प्रॉब्लेम वगैरे प्रत्येकाचेच असतात, वैयक्तिक प्रॉब्लेम असो, सामाजिक प्रॉब्लेम असो, कुठलीही समस्या असो, कवी आपल्या कवितेतून आपल्या गजलेतून गजलकार मांडणारच, कथेतून कथाकार मांडणार. त्यामुळं गजलकारावरच असं हे नको, एवढंच आहे की जास्त ठळकपणे जसं की हे यमक बसतं व्यवस्थित ते अपील होतं आपल्याला, मनाला भावतं, त्यामुळं जास्त उठावून दिसतं गजलेमध्ये असं होतं, त्यामुळं त्याचा परिणामकारकता त्याची जास्त असते, एवढाच फरक म्हणता येईल आपल्याला.
3: गजलेला असे वेगवेगळे आयाम प्राप्त
4: होते. आणि आता पहा म्हणजे एवढे वेगळे आयाम असतात. पहा आता एकच शेर तुम्हाला सांगतो उदाहरण म्हणून मी टाकला होता, ती पिवळी झाली होती मी भगवा झालो होतो, संपली. आणि मी खरंच सांगतो की म्हणजे बरेच जणांनी एक छोटी ही म्हणजे एक छोटी कादंबरी आहे अशा पद्धतीने त्याला म्हणजे हे दिले. एकाची प्रत्यक्ष भेट झाल्यावर म्हणजे बघा ना तिला हळद लागली आणि तुम्ही संन्यास घेतला. आता दुसरा आयाम मी त्यांना सांगितला की बाबा मला तसं नव्हतं म्हणायचं, ती पिवळ्या रंगाच्या झेंड्याच्या पक्षात गेली होती आणि मी भगव्याच्या गेलो होतो. म्हणजे अर्थ काढायचे म्हटलं तर असे वेगळे वेगळे अर्थ निघू शकतात.
3: हेच तर वैशिष्ट्य आहे गजलेचं,
4: असे वेगवेगळे आयाम असतात आणि ते म्हणजे अनुभवायचे असते, त्याचा आनंद घ्यायचा असतो. ॲक्च्युली
3: कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त अर्थ आणि एकाच वेळेला अनेक वेगवेगळ्या अर्थाने ही खरी गजलेची ताकद आहे असं म्हणावं लागेल. तर अशाच एका वेगळ्या आयामाची एक शेवटची गजल आणखीन आपण एक सादर करावी.
4: चालतंय, त्याआधी एक परत मधला शेर घेतो कारण आल्यापासून सगळं तुम्ही थोडं रोमॅन्टिक बी झालं पाहिजे ना.
3: इर्शाद.
4: जरी स्वप्न होते खरे वाटते, जरी स्वप्न होते खरे वाटते, तिला पाहिले की बरे वाटते.
3: वा वा वा, वाटणारच.
4: समोरून येता तिला पाहता, समोरून येता तिला पाहता, उगी का अरे बाप रे वाटते. आणि हा शेर पहा की तिची आवळ्यांची खरेदी जरी. आता लहान लहान मुलांना सांगायची गरज नाही आवळ्यांचा का खातास. तिची आवळ्यांची खरेदी जरी, हा जरी स्वप्न होते खरे वाटते, तिला पाहिले की बरे वाटते, तिची आवळ्यांची खरेदी जरी, मला दाविली गाजरे वाटते, मला दाविली गाजरे वाटते. वेशीत स्वागताला राव नाही, वेशीत स्वागताला राव नाही, उरले आता तसे हे गाव नाही, उरले आता तसे हे गाव नाही. दे कोठडी हवी तर काळजाची, दे कोठडी हवी तर काळजाची, मी प्रेमचोर आहे साव नाही, मी प्रेमचोर आहे साव नाही. नंतरचा शेर पहा की गेला बुढा स्मशानी एकदाचा, गेला बुढा स्मशानी एकदाचा, आता घरात कावा काव नाही, आता घरात कावा काव नाही. गेलीस दूर माये का अशी तू, गेलीस दूर माये का अशी तू, या लेकरास अजूनी नाव नाही, या लेकरास अजूनी नाव नाही. आणि शेवटचा शेर पहा की समजू नका गड्यांनो हारलो मी, समजू नका गड्यांनो हारलो मी, मी मांडला पटावर डाव नाही, मी मांडला पटावर डाव नाही.
3: सुंदर बाळासाहेब. उरले कुठे आता ते गाव नाही, चिंतन करण्यासारखा विचार करण्यासारखा शेर आणि प्रत्येक ओळ. कारण आता गाव खरं पाहायला गेलं तर पूर्वीसारखं गाव राहिलंच नाही,
4: राहिलं नाही.
3: रेडिओ तेरणाच्या या व्यासपीठावर बाळासाहेब पाटील, बाळ पाटील एक सुप्रसिद्ध गझलकार आपल्यासमोर, ज्यांनी त्यांच्या अत्यंत सुंदर अशा गझल सादर केल्या त्याच्याबद्दल बाळ पाटील रेडिओ तेरणाच्या वतीनं आपले हार्दिक आभार,
4: धन्यवाद.
3: गझल ही जी जादू आहे प्रत्येक दोन ओळीमध्ये जो अफाट असा अर्थ यामध्ये साठवलेला आहे आणि हा अर्थ आपण रेडिओ तेरणाच्या सर्व प्रेक्षकांना ऐकवलात. एका ठिकाणी असं म्हटलं जातं, एक गझलकार म्हणतो की गीत गुंजारते जीवनाचे गझल, मर्म हृदयातल्या स्पंदनांचे गझल, भावनेला मुक्या बोलवेना जिथे, नेमकी वेदना तीच वाचे गझल. इतर कुठल्याही काव्यप्रकारापेक्षा गझल ह्या काव्यप्रकार हा अत्यंत ताकदीचा काव्यप्रकार, जो लोकांना आपील होतो, ज्याच्यामध्ये गोडी ओढी ही प्रचंड अशी असते. आणि त्या रेडिओ तेरणाच्या साहित्य सहवास या सदरामधील आजचं पहिलं पुष्प गुंफणारे आपले बाळ पाटील यांनी अत्यंत सुंदर अशा गझल सादर केल्या. तुमचं बाळ पाटील आभार. आणि हा आजचा कार्यक्रम साहित्य सहवासचा संयोजक या नात्याने मी परत एकदा आपले मनापासून आभार व्यक्त करतो. आत्ताच आपण सुप्रसिद्ध गझलकार बाळ पाटील यांना ऐकलं. साहित्य सहवासमध्ये ज्याप्रमाणे बाळपाटलांनी आज त्यांचं सादरीकरण केलं, त्याच धर्तीवर आपण वेळोवेळी यापुढे देखील आपण भेटतच राहणार आहोत. सर्वांना वेगवेगळ्या साहित्यातील आयामांचा अनुभव आणि त्या साहित्य विश्वामध्ये घेऊन जाण्यासाठी मी सदैव आपल्यासोबत तत्पर असणार आहे. तोपर्यंत मी युवराज नळे आपला निरोप घेतो आणि आपण सर्वजण ऐकत रहा रेडिओ तेरणा.
0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक. हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: जीवन के प्रारंभिक

0: में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे। हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है। साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है। हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह।
1: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है।
0: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी।
2: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळी राजा। बळी राजाच्या हाताला आता रेडिओ तिरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तिरणा 90.4 FM।
3: मंडळी नमस्कार। मंडळी, आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय आणि जीवाणू खतांचं जे महत्व आहे या संदर्भातली माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। मंडळी, सेंद्रिय खतामध्ये महत्वाची खते म्हणजे कंपोस्ट, शेणखत, गांडूळ खत, हिरवळीची खतं, जैविक खतं, माशांचे खत आणि हाडांचे खत, तेलबियांची पेंड इत्यादींचा महत्वाचा सहभाग असतो। आता याच्यामध्ये जो नत्र पुरवठा होतो त्याच्या संदर्भात जाणून घेऊयात। सेंद्रिय खतामुळे जमिनीत नत्राचा पुरवठा होतो। हे नत्र वेगवेगळ्या अवस्थेत उपलब्ध होऊन झाडे चांगली वाढतात। शेण खताव्यतिरिक्त कोंबडी खत रेशीम उद्योगातील टाकाऊ पदार्थ नत्राचा पुरवठा करतात। सेंद्रिय खतांमुळे विविध अवस्थेत स्फुरद पालाश उपलब्ध होऊन ते झाडांद्वारे आणि मुळांद्वारे शोषले जाते। सेंद्रिय पदार्थाने जमिनीचा सामू बदलण्यास अडथळा येऊन जमीन आम्ल विम्ल आणि क्षारयुक्त होत नाही। कर्ब आणि कार्बन सेंद्रिय पदार्थात असल्याने जमिनीतील असंख्य जीवाणूंना वाढीसाठी त्याचा उपयोग होतो। हे जीवाणू झाडांना जमिनीतून अन्नद्रव्य नंतर उपलब्ध करून देतात। आयन विनिमय क्षमता म्हणजे क्षारांच्या कणांची अदलाबदल करण्याची जमिनीची शक्ती। सेंद्रिय खतांमुळे आयन विनिमय क्षमता 20-30% वाढते। त्यामुळे झाडांना निरनिराळ्या क्षारांचे शोषण करता येऊ शकते। झाडांना संतुलित पोषक द्रव्ये याच्यामुळे मिळतात। जमिनीला 0.5% ते 1% सेंद्रिय पदार्थ मिसळल्यास पाणी धरून ठेवण्याची जमिनीची शक्ती दुप्पट होते। जमिनीची धूप होण्याच्या प्रक्रियेत सेंद्रिय पदार्थ नाहीसे होत असतात। वरचेवर सेंद्रिय पदार्थ जमिनीला पुरवल्यास जमिनीची उत्पादन क्षमता आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमताही वाढत असते। आता सेंद्रिय खताचे फायदे बघूयात। मातीतील कणांची रचना दाणेदार बनते। शिवाय रचना स्थिर राहण्यास मदत होते। जलधारणा शक्ती वाढते। भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारून जमिनीची सुपीकता वाढते। मातीचे तापमान नियंत्रित ठेवणे शक्य होते। पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो। हवा खेळती राहते। त्यामुळे मातीच्या कणातील मूलद्रव्यांची अदलाबदल सहजरित्या होऊ शकते। जमिनीतील असंख्य जीवाणूंची वाढ होते। हे जीवाणू विविध अन्नद्रव्ये वनस्पतींना विद्राव्य आणि शोषून घेता येतील अशा स्थितीमध्ये सर्वसाधारणपणे उपलब्ध करून देते। आता जमीन सुधारण्यामध्ये आणि उत्पादन वाढीमध्ये जीवाणू खताचं जे महत्व आहे त्याच्या संदर्भात जाणून घेऊयात। सहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारी जैविक खते अर्थात रायझोबियम। रायझोबियम जीवाणूबद्दल द्विदल पिकांच्या मुळावर गाठी निर्माण करतात। या गाठीमध्ये हवेतील नत्र पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर केले जाते। रायझोबियम जीवाणू प्रति हेक्टरी 50-150 किलो नत्र स्थिर करतात। या खताच्या वापराने उत्पादनात 19-62% वाढ दिसून आलेली आहे। रायझोबियम जीवाणूंचे पीकनिहाय गट आहेत। एका गटातील पिकासाठी उपयुक्त जीवाणू दुसऱ्या गटातील पिकासाठी फायदेशीर ठरत नाहीत। रायझोबियम जीवाणूंचा वापर करण्यापूर्वी ते कोणत्या पिकास शिफारस केलेले आहेत ते पाहणंसुद्धा गरजेचं आहे। रायझोबियम जैविक खत तूर, मूग, उडीद, सोयाबीन, हरभरा, भुईमूग या द्विदल पिकांसाठी वापरले जातात। असहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारी जीवाणू खते याच्यामध्ये ॲझॅटोबॅक्टरचा समावेश आपणास करता येऊ शकतो। हे जीवाणू जमिनीत स्वतंत्रपणे वाढतात। जीवाणू

हवेतील नत्र घेऊन ते जमिनीत पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात. एक दल तृणधान्य जसे ज्वारी, बाजरी, गहू, मका, कापूस, फळे, भाजीपाला या पिकांसाठी ॲझोटोबॅक्टर जीवाणूंची शिफारस केली जाते. ॲझोटोबॅक्टर जीवाणू सेंद्रिय पदार्थांच्या विकरणातून तयार होणाऱ्या ऊर्जेवर जगत असल्यामुळे या जीवाणूंच्या योग्य वाढीसाठी जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण हे जास्त असणं गरजेचं आहे. आता ॲझोस्पिरिलम जीवाणू जमिनीत स्वतंत्रपणे वाढतात. हे जीवाणू हवेतील नत्र घेऊन तो जमिनीत पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात. एकदल तृणधान्य जसे मका, बाजरी, गहू, भात, ज्वारी, फळे आणि भाजीपाला पिकांसाठी ॲझोस्पिरिलम जीवाणूंची शिफारस केली जाते. सर्वसाधारणपणे ॲझोस्पिरिलम जीवाणू प्रति हेक्टरी 20 ते 40 किलो नत्र स्थिर करतात. ॲझोस्पिरिलम जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 15 ते 20% अधिकची वाढ अनेक प्रयोगांमधून दिसून आलेली आहे. यानंतर बघूयात ॲसिटोबॅक्टर. हे आंतरप्रवाही जीवाणू आहेत. ॲसिटोबॅक्टर जीवाणू शर्करायुक्त पिकांच्यामुळे आणि पिकांमध्येही वाढतात. पिकांमध्ये राहून ते हवेतील नत्र पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात. शर्करायुक्त पिकामध्ये ॲसिटोबॅक्टर जीवाणू प्रति हेक्टरी 30 ते 300 किलो नत्र स्थिर करू शकतात. ॲसिटोबॅक्टर जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 10 ते 20% वाढ आढळून आलेली आहे. शर्करायुक्त पिके जसे की ऊस, रताळी, बटाटा इत्यादींमध्ये ॲसिटोबॅक्टर जीवाणूंची शिफारस केली जाते. महाराष्ट्रातील जमिनीमध्ये स्फुरदाची उपलब्धता कमी आहे, त्यामुळे रासायनिक खतांद्वारे स्फुरद दिले जाते. परंतु त्यापैकी 20 ते 25% स्फुरद पिकांना उपलब्ध होते. उर्वरित 80 ते 75% स्फुरद जमिनीत स्थिर होते, जे पिके घेऊ शकत नाहीत. जमिनीत स्थिर झालेले स्फुरद विरघळण्याचे काम बॅसिलस मेगारेटियम यासारखे स्फुरद विरघळणारे जीवाणू करतात. त्यामुळे हे स्थिर स्फुरद विरघळून पिकांना उपलब्ध होते. हे जीवाणू प्रति हेक्टरी 15 ते 20 किलो स्फुरद विरघळतात. त्यामुळे स्फुरद विरघळणाऱ्या जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 10 ते 30% वाढ दिसून आलेली आहे. मंडळी, यानंतर बघूयात पालाश उपलब्ध करणारी जैविक खतं कुठली आहेत ती. महाराष्ट्रातील जमिनींमध्ये पालाश भरपूर प्रमाणात आहे, परंतु त्यापैकी बहुतांश पालाश हे पिकांना उपलब्ध होत नाही. जमिनीत स्थिर झालेले पालाश उपलब्ध करण्याचे काम बॅसिलस म्युझलेसन सारखे पालाश उपलब्ध करणारे जीवाणू करतात. त्यामुळे स्थिर पालाश पिकांना उपलब्ध होते. पालाश उपलब्ध करणाऱ्या जैविक खतांच्या वापराने आपल्या शेतीच्या उत्पादनामध्ये 10 ते 25% वाढ दिसून आलेली आहे. आता झिंक विरघळणारी जी जैविक खतं आहेत त्याच्या संदर्भात बघूयात. महाराष्ट्रातील जमिनीमध्ये झिंक उपलब्धता कमी आहे, त्यामुळे पिकांच्या उत्पादनात नेहमीच घट दिसून येते. जमिनीत स्थिर झालेले झिंक विरघळण्याचे काम बॅसिलस स्ट्रियाटासारखे झिंक विरघळणारे जीवाणू करतात. त्यामुळे स्थिर झिंक विरघळून पिकांना सहज उपलब्ध होते. झिंक विरघळविणाऱ्या जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 10 ते 25% वाढ दिसून आलेली आहे. आता बघूयात मायकोरायझा. मायकोरायझा ही एक उपयुक्त बुरशी आहे. मायकोरायझा पिकाच्या मुळावर मुळांमध्ये वाढते. ती झाडांच्या विस्तारित पांढऱ्या मुळांमध्ये काम करते. त्यामुळे पिकास अधिक क्षेत्रातून पाणी आणि अन्नद्रव्येही उपलब्ध होत असतात. स्फुरद, पालाश, नत्र, कॅल्शियम, सोडियम, जस्त आणि तांबे यासारखी अन्नद्रव्ये जमिनीतून शोषून घेण्यास मायकोरायझा पिकांना मदत करतो. मायकोरायझा जैविक खतांच्या वापराने उत्पादनामध्ये 25 ते 30% वाढ दिसून आलेली आहे. आता जीवाणू गट आहे त्याच्यामध्ये बघूयात. घनरूप जीवाणू गटामध्ये नत्र, स्फुरद, पालाश उपलब्ध करून देणारे जीवाणू. द्रवरूप जीवाणू गटामध्ये नत्र, स्फुरद, पालाश उपलब्ध करणारे जीवाणू. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये नत्र, स्फुरद, पालाश अर्थात NPK उपलब्ध करणाऱ्या जीवाणूंचा वापर करणे आवश्यक आहे. जीवाणू संघात उपयुक्त नत्र स्थिर करणारे जीवाणू, स्फुरद विरघळणारे जीवाणू, पालाश उपलब्ध करणाऱ्या जीवाणूंचा समावेश असतो. या जीवाणूंचे निर्जंतुक वाहकामध्ये मिश्रण करून जीवाणू संघ तयार केला जातो. जीवाणू संघ हा पीक निहाय आपणास तयार करता येऊ शकतो. तर मंडळी, या पद्धतीनं आपण जर आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचा, सेंद्रिय अन्नघटकांचा जर वापर वाढवला, तर जमिनीत उपलब्ध असलेली अन्नद्रव्य ही आपल्या पिकांना चांगल्या पद्धतीनं मिळू शकतील. आणि आपण आता बघितलेलंच आहे की हे जर घटक आपण वापरले
सेंद्रिय पदार्थ जर आपण वापरले तर आपल्या उत्पन्नामध्ये जवळपास

0: 10-25% वाढ अपेक्षित आहे. आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. पुन्हा आपण भेटणार आहोत शिवार वार्ताच्या पुढील भागात. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे। हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है। साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है। हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह।
1: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है।
0: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी।
2: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती। पुन्हा एकदा हजर झाली आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे बिग स्टार शो। बिग स्टार शोच्या माध्यमातून आपण विविध अशा कलावंतांना भेटत असतो आणि त्यांचा जीवन प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न देखील करत असतो। आणि आजचे देखील आपले बिग स्टार शोमधले जे बिग स्टार आहेत ते देखील खूप बिग बिग बिग स्टार आहेत। खरं तर त्यांचं जे म्युझिक आहे ते नेहमीच आपल्याला मनातून हृदयातून आपल्याला नेहमी सतत आनंद देत राहिलेले आहेत। मंडळी, आपल्याला सर्वांना ईश्वरानं सर्व समान दिलेलं आहे, परंतु कधी कधी जन्म माणसाच्या हातामध्ये नसतो। म्हणूनच त्याच्या जन्माच्या ठिकाणाबद्दल आणि त्याला मिळालेल्या वारशाबद्दल आपण चर्चा करतोच, परंतु या वसुंधरेवर काही प्रतिभा अशा उतरतात ज्यांना स्वतःचं एक वेगळंच अस्तित्व असतं, ज्या काय मिळालं आणि नाही या पलीकडच्या असतात आणि त्या स्वकर्तृत्वावर आपलं वेगळेपण सिद्ध करतात। आजच्या आपल्या बिग स्टार शोच्या माध्यमातून अशाच एका खास स्टारला आपण भेटणार आहोत, ज्यांनी जन्मतः अंध असतानाही संगीताला मात्र नवी दृष्टी दिली। असे महानतम गीतकार आणि संगीतकार आहेत हिंदी सिनेमाचे तरल संगीतकार रवींद्र जैन। तेव्हा चला आज जाणून घेऊयात या दृष्ट्या संगीतकाराला। आजचे आपले बिग स्टार रवींद्र जैन।

0: त्यांचं काय होणार अशी चिंता सर्वांनाच लागली होती. परंतु त्यांच्या भाग्यात काहीतरी अफलातून आहे याची साधी कल्पनाही कोणाला नव्हती.
1: ले जाएंगे दिलवाले.

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहे तुमच्या सोबत, आणि आजचे आपले बिग स्टार आहेत महान संगीतकार रवींद्र जैन. ऑल इंडिया रेडिओ साठी रेकॉर्डिंग करत असताना रवींद्र जैन यांची राधेश्याम झुंझुनवाला यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर मुंबईत आल्यावर जैन यांना मोठ्या निर्मात्यांसोबत काम करण्यास त्यांनी सुरुवात केली. 1972 मध्ये कांच और हिरा या चित्रपटाद्वारे सुरुवात केली. मोहम्मद रफी यांच्या आवाजात पहिलं गीत रेकॉर्ड केलं, पण ते रिलीज झालं नाही. अनेक प्रकारच्या स्ट्रगल केल्यानंतर रवींद्र जैन यांना एक मोठी संधी राजश्री प्रोडक्शनने दिली, आणि त्यांना मिळाला पहिला मोठा ब्रेक, तो सौदागर या चित्रपटाच्या माध्यमातून. या चित्रपटातील सगळीच गीतं ही प्रचंड लोकप्रिय ठरली आणि रवींद्रजी प्रस्थापित संगीतकाराच्या यादीत जाऊन बसले, आणि इथूनच त्यांचा प्रवास सुरू झाला.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजी प्रगती आहे तुमच्यासोबत. आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. जे श्रोते आत्ता आपला लाईव्ह हा कार्यक्रम ऐकत असतील, त्यांनी मला 99 70 500 900 वरती आपला हा कार्यक्रम त्यांना कसा वाटतोय हे सांगायचं आहे. आणि आजचे आपले बिग स्टार जे आहेत ते अतिशय जे आपल्याला नेहमी आनंद देतात त्यांच्या संगीतातून, असे महान संगीतकार रवींद्र जैन यांचा प्रवास जाणून घेतोय आपण आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून. मंडळी, सौदागर नंतर त्यांचे राज्यश्री प्रोडक्शन बरोबर अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट आले. यामध्ये गीत गाता चल, चितचोर, पहेली, अखी ओके झरोके से, अबोध, विवाह, एक विवाह ऐसा भी असे सुपरहिट चित्रपट रवींद्रजींनी दिले. या चित्रपटाच्या माध्यमातून रवींद्र जैन यांच्या संगीताची जादू रसिकांच्या मनावर आपलं अधिराज्य गाजवत होती. त्यातूनच त्यांना आरके बॅनर मधील राज कपूर, बी आर चोपडा आणि रामानंद सागर यांच्या बॅनरखाली काम करण्याची संधी मिळाली.

आरजे प्रगती सोबत तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शोचा. आणि आजचे आपले बिग स्टार आहेत महान संगीतकार रवींद्र जैन. मंडळी, कोणाच्याही जीवनामध्ये अशी एक संधी येते जी सोनं करून जाते, तशी संधी त्यांना मिळाली. ती राम तेरी गंगा मेली या चित्रपटाच्या माध्यमातून. या चित्रपटातील प्रत्येक गीत हे मनाचा ठाव घेणारं असंच होतं. या सर्व गीतांचं लिखाण हे रवींद्र जैन यांनीच केलं आणि त्यांच्या या चित्रपटातील कामगिरीने त्यांना सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला.

बिक्सा शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिक्सर आहेत रवींद्र जैन. मंडळी, या फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक विविध प्रयोग होत असतात. असाच प्रयोग रवींद्रजींनीही केला आणि या इंडस्ट्रीला दिले 3 खास गायक. यामध्ये हेमलता, जसपाल सिंग आणि यशुदास यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. यशुदास आणि रवींद्रजी यांच्या गाण्यांनीही धूम केली आणि इंडस्ट्रीला मिळाला एक रेशमी आवाज यशुदास या नावानं.

आरजी प्रगती सोबत तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शोचा, आणि हा आनंद तुम्ही घेताय रेडिओ तेना 90.4 FM वरून. आणि आज आपण जाणून घेतोय महान संगीतकार आणि गीतकार रवींद्र जैन यांचा जीवन प्रवास.

आरजे प्रगती सोबत तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शोचा, आणि हा आनंद तुम्ही घेताय रेडिओ तेना 90.4 FM वरून. आणि आज आपण जाणून घेतोय महान संगीतकार आणि गीतकार रवींद्र जैन यांचा जीवन प्रवास.

आपण एक आहात रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजी प्रगती आहे तुमच्यासोबत आणि तुम्ही माझ्यासोबत आनंद घेताय बिग स्टार शोचा. आणि जे श्रोते आत्ता लाईव्ह हा कार्यक्रम ऐकत असतील त्यांनी मला 9970509 वरती हा कार्यक्रम त्यांना कसा वाटतोय हे मला निश्चित सांगावं. श्रोते हो, आजचे आपले बिग स्टार आहेत महान गीतकार आणि संगीतकार रवींद्र जैन. रवींद्र जैन यांचा प्रवास आपण आजच्या बिग स्टार शो मधून जाणून घेतोय. रवींद्रजी यांना फक्त हिंदी सिनेमातच यश मिळालं असं नाही तर छोट्या पडद्यावरही त्यांनी कमाल केली. रामानंद सागर यांच्या रामायण या पहिल्या ब्लॉक बस्टर मालिकेच्या संगीताची आणि गीताची जबाबदारी त्यांनीच पेलली आणि रामायणचं संगीत रामायण झालं. त्यांनी रामायणच नाही तर अलिफ लैला साईबाबा अशा मालिकांसाठीही संगीत आणि गीतकार म्हणून भूमिका पार पाडल्या.

आरजे प्रगती सोबत तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शोचा. आणि आजचे आपले बिग स्टार आहेत महान संगीतकार आणि गीतकार रवींद्र जैन. मंडळी, रवींद्र जैन यांच्या अर्धांगिनीचाही किस्सा फारच रंजक आहे. त्यांच्या पत्नी दिव्या यांच्याशी एक स्टेज प्रोग्राम वरती त्यांची भेट झाली. त्या दर्शक रूपात होत्या, तरीही रवींद्रजींचा आवाज ऐकून त्या एवढ्या प्रभावित झाल्या की त्यांना रवींद्रजी अंध आहेत आणि सर्व माहीत असूनही त्यांनी त्यांच्यासोबत लग्न गाठ बांधली.

आरजी प्रगती सोबत तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शोचा, आणि हा आनंद तुम्ही घेताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आणि आज आपण जाणून घेतोय महान संगीतकार आणि गीतकार रवींद्र जैन यांचा जीवन प्रवास. रवींद्र जैन यांनी स्वतः अंध असतानाही आपल्याला दिव्य अशा संगीतानं अनेकांच्या मनाला प्रज्वलित केलं. रवींद्रजी यांच्या तरल संगीतानं प्रत्येकाच्या मनाच्या तारांना कंपित केलं. यांच्या संगीतामध्ये खऱ्या अर्थानं भारतीय संगीताची झलक होती. त्यांच्या शब्दांमध्ये एक वेगळी शैली होती जी एक उत्तम प्रकारच्या संगीतासाठी प्रेरक ठरली. रवींद्रजी यांचा हा अचाट अचाट प्रवास पाहता एक नवी ऊर्जा आपल्यालाही मिळते, कारण आपल्या प्रत्येकाला ईश्वरानं काही ना काही देऊन पाठवलं आहे. गरज असते ती गोष्ट बाहेर काढून नवी दृष्टी निर्माण करण्याची. म्हणूनच खऱ्या अर्थानं रवींद्र जैन हे आहेत रेडिओ तेरणाचे बिग बिग बिग स्टार.

याच नोटवरती मी आरजी प्रगती आजच्या बिग स्टार शो मध्ये इथेच थांबतीये. पुन्हा भेटणार आहोत नवीन बिग स्टार सोबत. त्यांचा जीवन प्रवास जाणून घेण्या

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: होगा मैं भी कुछ बनाऊंगा तेरे घर के सामने
1: देखी
0: दोनों।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

से कितनी दूर खड़ी हो और करीब आ जाओ। सुबह पे जिस तरह शाम का

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच

0: radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे. हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है. साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है. हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह.
2: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है.
1: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी.
3: नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं रेडिओ तेरणामध्ये परत एकदा हार्दिक स्वागत. रेडिओ तेरणाच्या मार्फत आपल्या सर्वांसाठी एक नवीन उपक्रम चालू होत आहे, साहित्य सहवास. आणि त्या उपक्रमाची सुरुवात आज रेडिओ तेरणाच्या या स्टेशनमध्ये आजपासून सुरुवात होत आहे. आणि आपल्या सर्वांना सांगण्यासाठी एक आनंद होतो की या उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध गझलकार आपल्यासमोर उपस्थित आहेत, बाळपाटील. नमस्कार बाळपाटील.
4: नमस्कार.
3: रेडिओ तेरणाच्या या साहित्य सहवास उपक्रमामध्ये आपली ओपनिंग बॅट्समन या अर्थानं आज निवड होण्यात आम्हाला एक वेगळाच आनंद प्राप्त होत आहे. आपलं स्वागत रेडिओ तेरणामध्ये.
4: धन्यवाद.
3: आणि आपण ह्या गझल या क्षेत्राकडे जे वळलात, गझल या क्षेत्रामध्ये आम्ही अनेक कार्यक्रमामधून आपल्याला ऐकलं, आम्हाला ऐकण्याचा योग येतो जनतेला, तर मला एक आपल्याला हा प्रश्न विचारावा वाटतो की आपण या क्षेत्राकडे नेमकं कसं काय वळलात?
4: सुरुवातीला मी कॉलेज लाईफपासून कविता लिहायचो. माझा 2015 वेंधळा नावाचा गझल संग्रह कविता संग्रह प्रकाशित झाला. तो वाचल्यानंतर आपले ज्येष्ठ लेखक क्षमा पाटील यांनी ज्यावेळेस तो वाचला त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की बाळ, कितीतरी चांगल्या गझला झाल्या असत्या. आणि तेव्हा म्हणजे वृत्तबद्ध कविता होत्या त्या. तेव्हा त्यांनी मला सांगितल्यानंतर मी मग हळूहळू, तसं सुरुवातीला मला थोडंफार माहीत होतं, परंतु त्यांनी सांगितल्यापासून प्रेरित होऊनच नंतर मी गझलेकडे वळलो.
3: बरं, वेंधळा हा आपला काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेला आहे असं आपण सांगितलं, मी पण तो वाचलेला आहे, अतिशय सुंदर कविता होत्या त्यामध्ये. परंतु मला विचारायचा प्रश्न हा होता की कविता आणि गझल या दोन्हीमध्ये तुम्हाला नेमका फरक काय जाणवला, आणि गझलेकडे तुमचा जास्त ओढ त्याच्यानंतर जो झालेला आहे त्याचं मूळ कारण काय?
4: हां, कविता कवितेमध्ये वेगवेगळे, आता मुक्तछंद कविता असते, वृत्तबद्ध कविता असते, तिथं बंधन नसतं कवितेमध्ये. गझलेमध्ये आपण काय करतो, गझलेमध्ये जे 5 शेर असतात ती प्रत्येक दोन ओळीचा जो शेर असतो ती एक स्वतंत्र कविता असते. त्यामुळं गझलेच्या त्या एका शेरामध्ये आपल्याला पूर्णपणे झोकून द्यावं लागतं. पहिल्या ओळीचा दुसऱ्या ओळीशी जो अनुबंध असतो तो साधता आला पाहिजे, त्यातून एक उत्कृष्ट काहीतरी बाहेर पडलं पाहिजे, जेणेकरून ते वाचकांना किंवा ऐकणाऱ्यांना ते भावेल. ही जादू आहे खरी त्यामध्ये. आणि तसं मी करत गेलो आणि मला ते जमत गेलं. म्हणजे माझी त्याच्यावर मी एक दोन हे सुद्धा लिहिलं की गझले तुझे जसे गुण रक्तात येत गेले.
3: वा,
4: गझले तुझे जसे गुण रक्तात येत गेले, वृत्तीतले जरासे वृत्तात येत गेले.
3: अरे वा वा, क्या बात.
4: अशा पद्धतीनं ते जमत गेलं आणि सगळ्यांचा प्रतिसाद देखील चांगला मिळाला.
3: खूप चांगला प्रतिसाद आपल्या गझलांना लाभतो आहे आम्ही पाहत असतो. तर आजच्या या उपक्रमामध्ये आपण एक अतिशय सुंदर असे आपली रचना गझलेची सादर करावी.
4: बरं, सुरुवातीला एक मतला शेर घेतो. मतला असा पाहा की अळवीत नाही कोणी राग आता, अळवीत नाही कोणी राग आता, माझी मलाच येते जाग आता. अळवीत नाही कोणी राग आता, माझी मलाच येते जाग आता. हा बहर काळजाचा छाटला मी, हा बहर काळजाचा छाटला मी, आली फुलून माझी बाग आता. नंतरचा शेर पाहा की देवा तुझ्यावरी मी खुश आहे, देवा तुझ्यावरी मी खुश आहे, मागायचे तुला ते माग आता, मागायचे तुला ते माग आता. आणि एक गझल घेतो.

0: गझलेचा मसला असा आहे पहा की माझ्या समोर करतो माझ्यावरीच कावा, माझ्या समोर करतो माझ्यावरीच कावा, आत्म्या तुझ्यावरी मी ठोकीन एक दावा.
1: वा.
0: नंतरचा शेर पहा की अस्थिविसर्जनाची केलीस फार घाई, अस्थिविसर्जनाची केलीस फार घाई, सारीच घे हवी तर ही जायदाद भावा, सारीच घे हवी तर ही जायदाद भावा. नंतरचा शेर पहा की अंधार घोर भावी टाळायचा तुम्हा जर, अंधार घोर भावी टाळायचा तुम्हा जर, वंशातल्या दिव्याला थोडा उजेड दावा. नंतरचा शेर पहा की नवथेच नवतेच काय येथे माझ्या तुझ्यामध्ये मग, नवतेच काय येथे माझ्या तुझ्यामध्ये मग, पायामधील काटा डोळ्यात का सलावा. त्यानंतरचा शेर पहा की या अंबरात येते ती चांदणी उशिरा, काही तारका पहाटे पहाटे येतात, या अंबरात येते ती चांदणी उशिरा, झाल्या पहाट वेड्या गच्चीवरी खडावा.
1: वाह वाह.
0: झाल्या पहाट वेड्या गच्चीवरी खडावा. आणि ती शेवटचा शेर पहा की नुकताच जन्मुनी मी खाटेवरी पहुडलो, नुकताच जन्मुनी मी खाटेवरी पहुडलो, आईस फार वाटे मी थोडका हसावा, आईस फार वाटे मी थोडका हसावा.
1: वा वा वा. सुंदर बाळासाहेब. आत्म्या तुझ्यावरी मी ठोकीन एक दावा. काय कल्पना आहे आत्म्यावर दावा ठोकण्याची कल्पना तुम्हाला सुचण्याचं काय कारण आहे का विशेष?
0: शेवटी आपण आपल्या अंतरात्म्याशी संवाद साधत असतो ज्यावेळेस आपण अंतर्मुख होतो आणि आत्मपरीक्षण देखील करत असतो. आपण बाह्यविश्वासही मांडताना बाह्यविश्वातल्या गोष्टी तर आपण मांडतोच, प्रश्नच नाही.
1: बरोबर आहे. आत्मपरीक्षण केल्याशिवाय आणि आत्मचिंतन केल्याशिवाय अशा पद्धतीच्या रचना या आपल्या लेखणीतून उतरणं तसं पाहायला गेलं तर कधी शक्य होऊ शकत नाही. आपण आणखीन एक चांगली गजल सादर करावी.
0: ठीक आहे. त्याआधी एक मतला शेर घेतो. संकल्पना जिन्याची मागास होत गेली, संकल्पना जिन्याची मागास होत गेली, नुसतीच माणसांची पैदास होत गेली.
1: वाह सुंदर.
0: नुसतीच माणसांची पैदास होत गेली, तोडून बंद सारे भुलला मऊपणावर, तोडून बंद सारे भुलला मऊपणावर, ती गाठ रेशमाची गळपास होत गेली. आणि शेवटचा शेर की नाही दिली परीक्षा त्यांनी कधी विषयाची, अख्खी पिढीच त्यांची नापास होत गेली. तर आता एक गजल तुम्हाला आठवत असेल, अखिल मराठवाडा अखिल भारतीय साहित्य संमेलनात ती गजल मी म्हटलेली, तुमच्या समोर सादर करतो. आता म्हटलं असं आहे पहा की जगणे म्हणजे मरणे आहे पटले होते, जगणे म्हणजे मरणे आहे पटले होते, कलियुग आले परवा कोणी म्हटले होते.
1: वा वा वा.
0: कलियुग आले परवा कोणी म्हटले होते. नंतरचा शेर पहा की त्यांची आता इवली इवली घरटी झाली, त्यांची आता इवली इवली घरटी झाली, कोणे काळी गजबजलेले खटले होते. कोणे काळी गजबजलेले खटले होते. यानंतरचा शेर पहा की कोई धरण्याआधी कैऱ्या झडल्या साऱ्या, कोई धरण्याआधी कैऱ्या झडल्या साऱ्या, अवकाळीचे वादळ तेथे झटले होते. वठलेल्या खोडांना फुटवे आता फुटले, वठलेल्या खोडांना फुटवे आता फुटले, जाहिराती न्याहाळून वय घटले होते. नंतरचा शेर काय पाहिजे. लोकांनाही स्थळकाळाची महती कळली, लोकांनाही स्थळकाळाची महती कळली, शवयात्रेला जाण्यासाठी नटले होते. युवराज हा शेर पहा की ते वेगाने सरकत गेले पुढती पुढती, ते वेगाने सरकत गेले पुढती पुढती, तितके मागे क्षितिजाचे स्थळ हटले होते.
1: वा वा.
0: आणि हा शेवटचा शेर पहा. सांप्रत मीही पहिल्यावानी बरळत नाही, सांप्रत मीही पहिल्यावानी बरळत नाही, सत्याचे केव्हा कोणाशी पटले होते, कलियुग आले परवा कोणी मटले होते.
1: अतिशय मर्मवर बोट ठेवणारी ही रचना तुमची. सत्याचे कोणा
0: केव्हा कोणा
1: पटले होते. वा वा सुंदरच. आणि कोणे काळी गजबजलेले खटले होते. बाळासाहेब हा शेर आणि तुमची ही जी ओळ आहे ना,
0: ही
1: खरं तर अंतर्मुख करायला लावणारी ओळ आहे. कारण आज आपण जी समाज व्यवस्था पाहत चाललो, जे पूर्वीचे घर होते म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती होती आणि त्याच्यामध्ये एकमेकाला लढा असायचा, प्रेम असायचं, जिव्हाळा असायचं. परंतु आज आपण ही ओळ लिहायची वेळ आली की कोणे काळी गजबजलेले खटले होते, म्हणजे आता त्या परिस्थितीपासून आपण दुरावत गेलो. कुठंतरी आता असं क्वचितच आपणाला अशी उदाहरणं पाहायला मिळतात.
0: आपल्यातल्या कवी मनाला ही गोष्ट खटकती
1: वास्तविक आणि त्याच्यावर बोट ठेवला. यालाच कवी आणि खास करून गझलकार या शब्दबद्ध करू शकतो. आणखीन एक आपण अशाच चांगली गजल सादर करावी.
0: त्याआधी एक मधला शेर घेतो. पाहून वासराला गाय व्हावे, पाहून वासराला गाय व्हावे, केव्हा तरी कुणाची माय व्हावे. सोडून मौन द्यावे कातळाने, सोडून मौन द्यावे कातळाने, रडणेच मोकलोनी धाय व्हावे, केव्हा तरी कुणाची माय व्हावे. आणि ह्या गजल पाहता गजलेचा मतला असा आहे की देणे बरेच मागे थकली जरी उधारी, देणे बरेच मागे थकली जरी उधारी, ही रोख ठोक आहे माझी इमानदारी. देणे बरेच मागे थकली जरी उधारी, हे रोख ठेव ही रोख ठोक आहे माझी इमानदारी. त्यांच्या मनात असते, चोराच्या मनात, त्यांच्या मनात असते ती रात चांदण्याची, त्यांच्या मनात असते ती रात चांदण्याची. चोरायचे हवे ते मी चोरतो दुपारी, चोरायचे हवे ते मी चोरतो दुपारी. दडवून ठेवला तर बलवान रोग होतो, दडवून ठेवला तर बलवान रोग होतो. जडली कधीच नाही मजला तशी बिमारी. त्यानंतरचा शेर पहा. पैसा किती कुणाचा ढोरे किती कुणाची, पैसा किती कुणाचा ढोरे किती कुणाची, ही मोजण्यात त्यांची गेली हयात सारी. त्यानंतरचा शेर पहा की ना मांडलिक झालो मी कोणत्या कुळाचा, ना मांडलिक झालो मी कोणत्या कुळाचा, माझ्याच या जीवाचा मी एक कारभारी. आणि हा शेवटचा शेर पहा की घेऊ नकोस शंका परक्यावरी उगी तू, घेऊ नकोस शंका परक्यावरी उगी तू, माझ्याच माणसांनी माझी दिली सुपारी. माझ्याच माणसांनी माझी दिली सुपारी, ही रोखटोक आहे माझी इमानदारी.
1: माझ्याच माणसांनी माझी दिली सुपारी. बाळासाहेब या वाक्यावर काय बोलावं? म्हणजे असं वाटतं की हे प्रत्येकाला हा अनुभव कधी ना कधीतरी आपल्या आयुष्यामध्ये येऊन गेलेला आहे. कुठंतरी ही
0: निश्चितच निश्चित
1: आपल्या आयुष्यात घडून गेलेली आहे. बाळासाहेब आपण शासकीय सेवेमध्ये कार्यरत आहात
0: हो,
1: आणि मग शासकीय सेवा करत असताना त्या धावपळीच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला एक गजल सुचते कशी नेमकी?
0: खरं सांगायचं म्हणजे एक निसर्गदत्त गुण असतो हा. सुचतेच म्हणजे जे निसर्गाने आपल्याला देणगी दिलेली आहे लिखाणाची, की ज्यावेळेस मी शाळेत होतो त्यावेळेस देखील कविता लिहायचो बरोबर, आणि त्यामुळं कुठंही असलो तरी आपला निसर्गदत्त गुण आपल्याला प्रवृत्त करत असतो एखादी गोष्ट. आणि आपण तर संवेदनशील मनाचे असतो, एखाद्या गोष्टीचा आपल्यावर आघात झाला की एखादा भिकारी जर दुखावला साधा तरी देखील, माझा अनुभव सांगतो तुम्हाला की किती स्वाभिमानी असतो तो भिकारी. पहा. घेत नाही फेकलेला घासतो, घेत नाही फेकलेला घासतो, भूक त्याची खानदानी वाटते. त्याच्यामुळे सुचणं हे परिस्थितीजन्य आहे की आपल्या जे काही भलेपुरे अनुभव होतात, आपण आपलाच विचार, कवी मनाचा माणूस हा स्वतःचा विचार कधीच करत नसतो, त्यापेक्षा जास्त जगाचा भोवताली पाहत असतो, आणि नॅचरली मग ते निसर्गतःच येत राहत.
1: मग आपण बोलल्याप्रमाणे कविता आणि गझल म्हणजे दोन ओळीची एक कविताच होऊ शकते. गझल गझल म्हटल्या ज्या दोन ओळीचा एक शेर असतो तो एक स्वतंत्रपणे कविता होऊ शकते. इतक्या ताकदीच्या कविताच म्हणा, पाच पाच कविता किमान एका गझलेमध्ये आपण सादर करतात. जन देखे रवी तो देखे कवी असलेल्या या ओळी ऐकून जाणवतं की जे सर्वसामान्य माणसांच्या बुद्धीची पोहोच या ठिकाणी जाऊ शकत नाही, त्या ठिकाणी एका गझलकाराचं मन जाऊ शकतं, त्या ठिकाणी गझलकाराचा एक विचार जाऊ शकतो. अशा पद्धतीची खूप छान रचना आपण सादर करता. आणखीन एक रचना सुंदर अशी सादर करावी आपण.
0: फक्त फरक थोडा एवढाच आहे की शेर समजायला थोडं रसिक मन लागतं. आमच्यासारखंच म्हणजे एक दुःख सांगतो तुम्हाला आता योगाओगाने की शेर खूप चांगला असतो ॲक्च्युली खरं तर, परंतु समोरच्याला तो तितका पोचत नाही. हां, ती त्यांचीसुद्धा चूक नसते. कविता जशी आपण सहजपणे बोलतो आणि सहज समज, इथं शेरमध्ये दोन ओळीचा अनुबंध आता हेच पहा, अनुभवच घ्या. एक भावा मुक्ततेचा सोहळा, मीच माझा आवळावा हा गळा. आता हा शेर पहा, ही मधाची चव तुरटका लागते, ही मधाची चव तुरटका लागते की तिने नुकताच खाल्ला आवळा. आता परवाच किसडिका काहीतरी झालाय. नेमक्या वर्मावरी बघ बोटते, पाहत आहे दोन ओळीतला अनुबंध पहा. नेमक्या वर्मावरी बघ बोटते, वाटला नाही तसा तो आंधळा. आणि सोबती आयुष्यभर बगळेच की, आता बगळे कोण आहेत तुम्ही लक्षात घ्या. सोबती आयुष्यभर बगळेच की, नंतर मग ती पंधर पक्ष पंधरवाडा येतो, कुठं श्राद्ध येतं. सोबती आयुष्यभर बगळेच की, शेवटी नाराज झाला कावळा. नाहीच शिवला अखेर. तर हे कसं आहे, हा फरक आहे थोडा, की थोडं जरा बौद्धिक ताण देणारी असते गझल, परंतु तेवढ्या शब्दात जर त्यांना समजलं तर त्याच्यासारखा आनंद नसतो. तर गझल घेतो, आणखी एक हलकी फुलकी घेतो. कोणी कशात गेला कोणी कशात गेला, कोणी कशात गेला कोणी कशात गेला, येईल सौख्यदारी या भरवशात गेला. कोणी कशात गेला कोणी कशात गेला, येईल सौख्यदारी या भरवशात गेला. जिंकीन या सुखाला वदला कुणी शहाणा, जिंकीन या सुखाला वदला कुणी शहाणा, परवा कळून आले तोही अशात गेला. परवा कळून आले तोही अशात गेला. खाल्लेस जे नको ते त्याने अजीर्ण झाले, खाल्लेस जे नको ते त्याने अजीर्ण झाले, बेकार काळ वाया बगवट बशात गेला. नंतरचा शेर पहा की, दिसते तशी न साधी ही रागिणी सुखाची, दिसते तशी न साधी ही रागिणी सुखाची, आलाप घेतला तो गवई घशात गेला. आलाप घेतला तो गवई घशात गेला. आणि हा शेवटचा शेर पहा की, सूर्यास जोखण्याला वैशाख अनुभवावा.
1: क्या बात, क्या बात.
0: सूर्यास जोखण्याला वैशाख अनुभवावा, आजन्म पांगळ्या रे तू कवडशात गेला. आजन्म पांगळ्या रे तू कवडशात गेला, कोणी कशात गेला कोणी कशात गेला, येईल सौख्यदारी या भरवशात गेला.
1: वा वा वा, छान बाळासाहेब. आपली एक एक रचना अशी कानामध्ये साठवून ठेवावी असं अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. बाळासाहेब, मला एक आपल्याला असा एक प्रश्न विचारायचा आहे की असा ऐकिवात आहे, बऱ्याच जण असं ठट्टेमध्ये म्हणतात की कवी गझलकार जे असतात त्यांच्या घरी जरा थोडा प्रॉब्लेम, म्हणजे बायका त्यांना खूप त्रास देतात, वेळ देत नाही, सारखं लिहितच बसते. ह्याच्यामध्ये काय तुम्हाला तुमचा वैयक्तिक अनुभव कसा आहे?
0: पण आता आपण यासाठी थोडं गझलेच्या मुळाकडे गेलं पाहिजे की गझल कुठं कशी लिहिली गेली. की ज्यावेळेस इराणवर अरबी संस्कृती आली त्यावेळेस अरबांनी त्यांची भाषा वापरली अरबी, तिथली मूळची भाषा दुसरीच होती, पारसी होती. आणि पारसी आणि ह्याचं परत मिक्सचर होऊन ते गझल उर्दूमध्ये परत मग ते तिकडच्या इकडे इंडियामध्ये आले. आणि त्यावेळी ते जे वातावरण होते त्यावेळेसच्या गझला वेगळ्याच होत्या. ती नकाब हटाव, म्हणजे फक्त ते फक्त डोळेच दिसले तेवढ्यावरच गझल, असं काही प्रेमावरच्या होत्या, कुठं साखी वगैरे. परंतु जसजशी ही भारतात आली गझल आणि जसजशी ती रुळत गेली तसतसे सामाजिक त्याला जास्त पंख फुटले, सामाजिक आशयावरची गझल परत येऊ लागली. काही प्रेमावरची येऊ लागली. आणि असं काहीच नाही, कुठला कवी कवी जरी असला तरी तो तो त्याच्या भावना त्याच्या पद्धतीनेच मांडत असतो. घरचे प्रॉब्लेम वगैरे प्रत्येकाचेच असतात, वैयक्तिक प्रॉब्लेम असो, सामाजिक प्रॉब्लेम असो, कुठलीही समस्या असो, कवी आपल्या कवितेतून आपल्या गजलेतून गजलकार मांडणारच, कथेतून कथाकार मांडणार. त्यामुळं गजलकारावरच असं हे नको, एवढंच आहे की जास्त ठळकपणे, जसं की हे यमक बसतं व्यवस्थित, ते अपील होतं आपल्याला, मनाला भावतं, त्यामुळं जास्त उठावून दिसतं गजलेमध्ये असं होतं, त्यामुळं त्याचा परिणामकारकता त्याची जास्त असते, एवढाच फरक म्हणता येईल आपल्याला.
1: गजलेला असे वेगवेगळे आयाम प्राप्त
0: होतात. आणि आता पहा म्हणजे एवढे वेगळे आयाम असतात. पहा आता एकच शेर तुम्हाला सांगतो उदाहरण म्हणून मी टाकला होता, ती पिवळी झाली होती मी भगवा झालो होतो, संपली. आणि मी खरंच सांगतो की म्हणजे बरेच जणांनी एक छोटी ही म्हणजे एक छोटी कादंबरी आहे अशा पद्धतीने त्याला म्हणजे हे दिले. एकाची प्रत्यक्ष भेट झाल्यावर म्हणजे बघा ना तिला हळद लागली आणि तुम्ही संन्यास घेतला. आता दुसरा आयाम मी त्यांना सांगितला की बाबा मला तसं नव्हतं म्हणायचं, ती पिवळ्या रंगाच्या झेंड्याच्या पक्षात गेली होती आणि मी भगव्याच्या गेलो होतो. म्हणजे अर्थ काढायचे म्हटलं तर असे वेगळे वेगळे अर्थ निघू शकतात.
1: हेच तर वैशिष्ट्य आहे गजलेचं,
0: असे वेगवेगळे आयाम असतात आणि ते म्हणजे अनुभवायचे असते, त्याचा आनंद घ्यायचा असतो. ॲक्च्युली
1: कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त अर्थ आणि एकाच वेळेला अनेक वेगवेगळ्या अर्थाने
0: कंगोरी,
1: ही ही खरी गजलेची ताकद आहे असं म्हणावं लागेल. तर अशाच एका वेगळ्या आयामाची एक शेवटची गजल आणखीन आपण एक सादर करावी.
0: चालतंय, त्याआधी एक परत मतला शेर घेतो, कारण आल्यापासून सगळं तुम्ही थोडं रोमॅन्टिक बी झालं पाहिजे ना.
1: इर्शाद.
0: जरी स्वप्न होते खरे वाटते, जरी स्वप्न होते खरे वाटते, तिला पाहिले की बरे वाटते.
1: वा वा वा, वाटणारच.
0: समोरून येता तिला पाहता, समोरून येता तिला पाहता, उगी का अरे बापरे वाटते. आणि हा शेर पहा की तिची आवळ्यांची खरेदी जरी. आता लहान लहान मुलांना सांगायची गरज नाही आवळ्यांचा का खाता. तिची आवळ्यांची खरेदी जरी, हा जरी स्वप्न होते खरे वाटते, तिला पाहिले की बरे वाटते, तिची आवळ्यांची खरेदी जरी, मला दाविली गाजरे वाटते, मला दाविली गाजरे वाटते. वेशीत स्वागताला राव नाही, वेशीत स्वागताला राव नाही, उरले आता तसे हे गाव नाही, उरले आता तसे हे गाव नाही. दे कोठडी हवी तर काळजाची, दे कोठडी हवी तर काळजाची, मी प्रेमचोर आहे साव नाही, मी प्रेमचोर आहे साव नाही. नंतरचा शेर पहा की गेला बुढा स्मशानी एकदाचा, गेला बुढा स्मशानी एकदाचा, आता घरात कावा काव नाही, आता घरात कावा काव नाही. गेलीस दूर माये का अशी तू, गेलीस दूर माये का अशी तू, या लेकरास अजूनी नाव नाही, या लेकरास अजूनी नाव नाही. आणि शेवटचा शेर पहा की समजू नका गड्यांनो हारलो मी, समजू नका गड्यांनो हारलो मी, मी मांडला पटावर डाव नाही, मी मांडला पटावर डाव नाही.
1: सुंदर बाळासाहेब. उरले कुठे आता ते गाव नाही, चिंतन करण्यासारखा, विचार करण्यासारखा शेर आणि प्रत्येक ओळ. कारण आता गाव खरं पाहायला गेलं तर पूर्वीसारखं गाव राहिलंच नाही,
0: राहिलं नाही.
1: रेडिओ तेरणाच्या या व्यासपीठावर बाळासाहेब पाटील, बाळ पाटील एक सुप्रसिद्ध गझलकार आपल्या समोर, ज्यांनी त्यांच्या अत्यंत सुंदर अशा गझल सादर केल्या, त्याच्याबद्दल बाळ पाटील रेडिओ तेरणाच्या वतीनं आपले हार्दिक आभार,
0: धन्यवाद.
1: गझल ही जी जादू आहे, प्रत्येक दोन ओळीमध्ये जो अफाट असा अर्थ यामध्ये साठवलेला आहे, आणि हा अर्थ आपण रेडिओ तेरणाच्या सर्व प्रेक्षकांना ऐकवलात. एका ठिकाणी असं म्हटलं जातं, एक गझलकार म्हणतो की गीत गुंजारते जीवनाचे गझल, मर्म हृदयातल्या स्पंदनांचे गझल, भावनेला मुक्या बोलवेना जिथे, नेमकी वेदना तीच वाचे गझल. इतर कुठल्याही काव्यप्रकारापेक्षा गझल ह्या काव्यप्रकार हा अत्यंत ताकदीचा काव्यप्रकार, जो लोकांना अपील होतो, ज्याच्यामध्ये गोडी ओढी ही प्रचंड अशी असते आणि त्या रेडिओ तेरणाच्या साहित्य सहवास या सदरामधील आजचं पहिलं पुष्प गुंफणारे आपले बाळ पाटील यांनी अत्यंत सुंदर अशा गझल सादर केल्या. तुमचं बाळ पाटील आभार आणि हा आजचा कार्यक्रम साहित्य सहवासचा संयोजक या नात्याने मी परत एकदा आपले मनापासून आभार व्यक्त करतो. आताच आपण सुप्रसिद्ध गझलकार बाळ पाटील यांना

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी, भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी, भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी, भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफ एम, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 एफ एम, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ देतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ देतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ देतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।